0: അപ്പേ ഓനയ പാടെ ഷോർട്ടി കൊസ്കു ടിവി പോക്കരെ എണ്ടേവ് നിക്കേ ഹത്താർ മാ സൗത
1: ഗട്ടേ ബരി ലൈലെ കൊസ്കു ടിവി പോക്നോനി ഭിട്ടി ആഫ്നെ ടിവി ബിഗ്യു അനി ബനൗന ജന ലാഗി കൊടി ബനൗനെ പുക്കാ ഉലട്ട ഓയിനെ
0: ചിന്ത സദര മുക്കാം ചോരിട്ട് ബാട ചോരി ഘ്യാങ് ജാനെ ബാട്ടോ ആമ്രൈ ചൌധരി ഇലക്ട്രോനിക്സ് മാ ലൈ ജാന ത്യാ തിമ്രോ ബിഗ്രേക ടിവി മാത്ര ഹൈന കി മൊബൈല് ഘടി സബൈ പണി ആൽസണ സക്കി ഗണി
1: त्यसो भए म पनि त्यतैतिर लागिहाल्छु नि होइन त
2: अब आउनुहोस् हाम्रै चौधरी इलेक्ट्रोनिक्समा 32 इन्चदेखि माथिको एलइडी किन्दा दिसौं सिपेमा यहाँ फ्रिज डी फ्रिज एलइडी एलसीडी टिभी मोबाइल साउन्ड सिस्टम सुपथ मूल्यमा पाउनका साथै सबै प्रकारका टिभी मोबाइल र अन्य इलेक्ट्रोनिक सामानहरू मर्मत गरिन्छ। यसका साथै विवाह गोष्ठी सेमिनार व्रत बन्ध र अन्य कार्यक्रमका लागि साउन्ड सिस्टम भाडामा पनि पाइन्छ। टिभी मोबाइल र अन्य इलेक्ट्रोनिक सामान मर्मत गर्ने ट्रेनिङको पनि सुविधा छ। यसमा विशेष गरी 5 जनाको समूह बनाएर आएमा 1 जनालाई छुटको पनि व्यवस्था गरिएको छ।
3: प्रोप्राइटर नरेन्द्र चौधरी, चौधरी इलेक्ट्रोनिक्स, चरीकोट, चरीख्याङ। थप जानकारीका लागि सम्पर्क नम्बर 98449481 42 र 98449081414।